असक अपिस्चा असको को मोदा कोष्टमक मोदा की कोष्टमक ने पीगा एक स्की दिखता को तंसीस तास तासी पगन दिक आप इतु की मिना दिखत मैं डॉम सार्चिंग अगस कीतन ये की विचे सुनती दिखता मक मगा या एक तो पहक चियो सो ये को सो मेनो ती तू इचु को मता पुई तो मैंने मगा मिलू दिखता को नमगा ने पी को मावे सी जून जुलाई में स्टही पगा शुमना नो मगा या कुलो क्री हेल्थ ओटी बियर्डी सो के मासिस क्री नेशन नो ती किस किस सो मिगुई गाओ Kois kohkaapi, kois nagatii vihtama kuumittaa ja vassa kuuman nippikaapi mäkami kisti. Kauden nagassa vaasis, kaada piekoskas kuumittaa ja kasi piikinästi itinä bath tapahku. Agatsi minä pakaisin mui väga nekaku swimming pool or a lake. Kauden nagassa vaasista piekot tekotta. Tunne tsiigi takaa ja tavassa kun takista ajaa tsiigi. Ja tätä suosettiin spättäinkin.